कैसे फूका, तू मेरो प्यारो तो कैसे फूका, तू मन वसे आज लगे ना दूखा, तू मन वसे आज, तू मन वसे आज, तू मन वसे आज लगे ना दूखा।